दात जाको आए सोई बया जो हर गुर ते मने निज कर मैल पावो सुख सहज बौर न होए गो